सैंभुजंगजाचंद अगाधे बाधे नंदी स्वरूपे नमो सर्वमान्ये समस्ते निधाने नमस्तमं मनार्थे नमस्तमं परमार्थे नमस्तमं अगंजे नमस्तमं पंजे नमस्तमं काले नमस्तमं पाले नमो सर्वदेशे नमो सर्वभेषे नमो राजराजे नमो साजसाजे नमो शाहशाहे नमो महामाहे नमो गीतगीते नमो प्रीतप्रीते नमो रोगरोगे नमो शोकशोके नमो सर्वरोगे नमो सर्वभोगे नमो सर्वजीत नमो सर्वभीत नमो सर्वज्ञान नमो परमतान नमो सर्वमंत्र नमो सर्वजंत्र नमो सर्वदर्शन नमो सर्वकीर्तन नमो सर्वरंगे त्रिभंगी अनंगे नमो जीव जीव नमो बीज बीजे खिजे भिजे समस्त प्रसिजे कृपाल स्वरूपे कुकर्म प्रणसी सदा सर्वदा हृदय सदन वासी चरवर छंदवाय प्रसाद आमृत कर में मृत धर्म में खल जोगे चल भोगे चल राजे टल साजे खल धर्म लख कर्म सर्म दाता सर्म ज्ञाता सर्म भाने सर्म माने